भरद्वाजाश्रमी भरताला समजलं की श्रीरामाश्रम चित्रकूट पर्वतावर आहे. सैन्यासह भरत तिकडे निघाला. इकडे पर्णकुटीच्या आसमंतात श्रीराम लक्ष्मण आणि जानकीसह विहार करीत होते. उत्तर दिशेकडून एकाएकी धुळीचे लोळ उठले आणि कांठळ्या बसणारे नाद कानी आले. सदैव जागरूक असणारा वीरबाहू लक्ष्मण